ओके जी तव्हां वेही डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो, छॾियो दुनिया जी ॻाल्हियुनि खे, छॾियो दुनिया जी माण्हुनि खे, डी स्किन ब्यूटी क्रीम लॻायो ऐं सफ़ा सोणा सोणा थी वञो। डी स्किन ब्यूटी क्रीम जो इहो कमाल आहे त तव्हांजी स्किन कहिड़ी बि तरह जी आहे, चाहे तव्हांजी स्किन ते घणा एकनी अची विया आहिनि या घणो कोई अहिड़ो प्रॉब्लम आहे जेको तव्हां हमेशा खां फेस कंदा अचो पिया, छो त कुझु माण्हुनि जी वरी स्किन ईअं हूंदी आहे जेकी वीचारा सालनि खां हुन स्किन खे फेस कंदा ईंदा आहिनि, इलाही डॉक्टर्स खे ॾेखारियो आहे, इलाही प्रोडक्ट लॻाइनि पर को बि फ़ाइदो न मिलंदो आहे हुननि खे। पर अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जो यूज़ करे ॾिसंदा, हिन जेको फार्मूलो आहे न एतिरो ज़बरदस्त आहे, मेडिकेटेड फार्मूलो आहे, तव्हांखे इहा टेंशन बि न करणु घुर्जे। त बाबा असां लॻाईंदासीं त किथे स्किन न ख़राब थी वञे, बिल्कुलु स्किन ख़राब न थींदी, उल्टो तव्हांजी स्किन ते जेको आहे न भलो इफ़ेक्ट अची वेंदो, तव्हांजी स्किन सोणी थी वेंदी ऐं तव्हां सफ़ा ग्लो करणु लॻंदा। सुमरदास रात ख़वातीन तव्हां सभु लॻाए सघो था, हर स्किन जे लाइ आहे।

हे आहे GFM88 रेडियो नेटवर्क ऐं जेकॾहिं ॿुधो पिया त पोइ जल्दी सां टेक्स्ट कयो, मैसेज कयो, लिखो MTI स्पेस पंहिंजे ॻोठ ऐं शहर जो नालो लिखी पंहिंजो नालो लिखो 888-188-81 असांजो नंबर आहे, हुन ते मैसेज हाणे ई मोकिले छॾियो। जी हा, अवां जा मैसेजिस यकीन असांजे लाइ कुल काइनात हूंदा, ॾिसंदासीं केरु हूंदो जेको असांखे यादि

अब्दुल हकीम खासकेली साहब तव्हांजो महिरबानी तव्हां बि असांखे जॉइन कयो आहे मोहबतूं जी मज़े सामेन।

0: से गुंदा हुआ
1: मोर को दिल्ली राणा मोर को दिल्ली
0: आवाज की डोर से बंधा हुआ
2: GFM 88 नेटवर्क सिंध की आवाज
3: सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज हैं सारे
4: जी जनाब वेलकम बलिकार खुश आमदीद GFM 88 रेडियो नेटवर्क प्रोग्राम सिंध डी जी शाम यूनिस बकारी यो सलाम एडिसन आसी तो कॉल ते केर हेलो अस्सलाम वालेकुम
5: वालेकुम सलाम सर
4: साईं केर साहब है किथा का
5: प्रॉपर जावेद मला गोठाला नु मला थरी मी रहा है
4: साईं खुश आयो ठीक आयो
5: जी से नाम रहा खुश आयो तो खैरा तो ठीक
4: है अल्हम्दुलिल्लाह वा जी दुआ लगी पे हाफिज साहब वा से कदी केर पे बुधे
5: मोसा करो मुजो वाप बुधे प्यारली मला रे
4: जी जी
5: मामो अब्दुल करीम मला है रे नंदो बा सोनू खान मला रजबली मला
4: जी जी
5: शादी
4: जो सॉन्ग बुधाए ठीक है कोशिश कर हाजिर साईं हाजिर मेहरबानी लख थोरा जी जनाब साज आवाज साथ में प्यार पेंजा पेंजा रंग शामिल आयूं असि अवां सां गड गड नंबर नोट करे वठो 2024-3025-786 उनते असां सां गड केर हूंदो कॉल अटेंड करण जी कोशिश कयूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केर साहब है किथा का साईं अल्हम्दुलिल्लाह केर साहब है किथा का मेहरबानी नाज साहब खुश आयो ठीक आयो चंगा भला आयो अल्हम्दुलिल्लाह वहां जी दुआ लगी पई है
5: माशाल्लाह तमाम बेहतरीन प्रोग्राम तव्हांजो हलनि था छा ई थी सघे थो तव्हां हिकु ॾींहुं वधीक प्रोग्राम कयो
4: अच्छा हिकिड़ो ॾींहुं वधीक प्रोग्राम कयां अच्छा ठीकु आहे मां कोशिशि कंदा हाज़िर साईं
5: शायदि तव्हां जेको मिठो मिठो आवाज़ जेको आहे न ॾाढो ॿुधण में सरूर ऐं सुकून ऐं मज़ो ईंदो
4: आहे हा इहे तव्हांजी मोहबत आहे असल में ईअं आहे ई कोन पर जेको सुठो माण्हू हूंदो आहे न सुरीलो हूंदो आहे उनखे हर सुठो आवाज़ हरू भरू सुठो लॻंदो आहे
5: सची ॻाल्हि इहा आहे त ख़ुश आमदीद न आहे पर हले हक़ीक़त तव्हांजे आवाज़ में ॾाढो मिठास
4: आहे आऊं सदके वञा तव्हांजे हिन मोहबत तां अव्हां सां गॾु केरु पियो ॿुधे
5: असां सां गॾु आहिनि रोशन अली पावर रोस्तम अली पावर गुलाम रहीम बलोच कुर्बान ख़ासि कली चोवन कुमार कोहली ऐं हुन सां गॾु मुंहिंजे फैमिली जा मेंबर आहिनि आरज़ू असलम जलालाणी मुख़्तार नाज़ जलालाणी महबूब नाज़ जलालाणी शिजात हुसैन जलालाणी अख़्तियार हुसैन जलालाणी आहे नंढड़ो मुंहिंजो पोटो आहे पंहिंजो फर्ज़ंद आहे हिकिड़ो मुंहिंजो ज़वाल नसीम रज़ा जलालाणी ऐं ॿियो मुंहिंजो नंढड़ो हिकिड़ो पोटो आहे जेको तक़रीबन महीने ॾेढ जो आहे उहो बि तव्हां सां गॾु जेको शामिल आहे बहरहाल तव्हां सां असांखे ख़ुशि रखे
4: महिरबानी महिरबानी थैंक यू महिरबानी लख थोरा अलाफ़िज नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालाणी साहब झोल खां असांखे जॉइन कयो हाणे असां सां गॾु केरु हूंदो हुन जे लाइ हलंदासीं कॉल जी तरफ़ हलो अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम हलो अच्छा शायदि दादा जेको आहे जंहिं कॉल अटेंड कई आहे उहो रेडियो पासे में रखियो वेठो आहे हिन करे पहिरीं रेडियो ॿुधंदो हूंदो लिहाज़ा मां मजबूर थी कॉल कटे वठंदुसि छो त हू मूंखे न पर रेडियो खे ॿुधी रहियो आहे पहिरीं जॾहिं कॉल मिलायो था त पहिरीं तव्हां आरजे खे ॿुधो छो त आरजे जो आवाज़ थोरी देरि अॻु में ईंदो आहे ऐं रेडियो जो जेको आवाज़ आहे उहो थोरी देरि लेट सां ईंदो आहे इन जे करे पोइ गॾियल जेको हूंदो आहे दिमाग़ उहो सोचींदो आहे त रेडियो में अञा छो कोन कॉल आई आहे रेडियो ॿ टे मिंट लेट सां कॉल ईंदी आहे तंहिं करे प्लीज प्लीज प्लीज प्लीज कॉल मिलायो था त रेडियो खे बंदि करे छॾियो या परे करे छॾियो ताकि ॿिया दुनिया वारा सुख माणीनि सुकून माणीनि ॾिसंदासीं कॉल ते केरु हलो अस्सलाम वालेकुम जी केरु पिया ॻाल्हाइनि जी बाबर चांडिया वहां सां गॾु बि केरु पियो ॿुधे
6: मुंहिंजा दोस्त आहिनि साजिद चांडियो मंज़ूर चांडियो मुमताज़ चांडियो इम्तियाज़ चांडियो अदनान चांडियो असद चांडियो
4: महिरबानी लख थोरा लख थोरा कुर्ब साईं तव्हांजा जी जनाब जी जनाब दोस्तो मेहरबानो कदरदानो भेनरो ऐं भाइरो کال تے دستاں سی کہہ رہا اسا گڈ ہلو السلام علیکم ہلو السلام علیکم
7: یار جانے تو گلایا
4: جی کتھاں کا پی گلایو
7: جی کچی پن کھانا گلایا اج چاڈیو
4: جی اواں سا گڈ بھی کیر پی بدے
7: جی میں دوستاں نے نظر حسین چاڈیو ادیب
4: جی
7: اے منظور حسین دیو بابر حسین
4: تمام گھنی مہربانی لکھ تھورا سائیں لکھ تھورا بے وفا سا دل لگائے بیٹھا سی
8: پہنجی ونیائے بیٹھا سی
4: زندگی پہنجی ونیائے بیٹھا سی ہنے ٹریک کے انجوائے کیو ہیں کرو کر کال کرے وٹو بڑی 324 پنٹی پنجوی 786 دے رسنا سی کال تے کے رہے ہلو السلام علیکم
7: وعلیکم السلام
4: چھا حال ہے خالق لاشاری صاحب خوش آئے ہو ٹھیک آئے ہو چنگا بھلا ہی متارا جوڑ